0: गिलास तुमको भाभी
1: दिवकिन मस्चपकन तुम्पन असवा जंतो चांच वितनो लारेकी ओच वितेन रामी कुरियांग अच्छा मितोव मारनी फोक फरिंगा ती फोक ची एक पमनाच करास नस नारेकी के तफ्रेक चंगतन फोक फोटी जुगान सेको फोट में नमें चुन लोकन सेको ची वो फाफा फोट त्याको नो त्याको इस त्याको मालोंगा ची कलों त्याव कुनियाफा वेलुन तंगतन फंगा प्यांग नंदालं फियावानं हस तोक न चिंबा आल चीस मन गन आम फोट चारन मी फंगा आम ओहच नम फीसिंग स्न बार बार फोजे चमे सुबिक माई फंतंबार अगजे मन बाद लाव ची मिंजन तोहच वेलुन तंगतन फ्रेसन क्यांग फित्याताकाल फित्याकन फंका त्यावंग न तो ओफंग Fazer uma coltinha malagas, manancas, chama tim se avarchaca, zet malin que alofan. Mandon chache, mirehare for gasta tobe, zazagas terra gas for ostrin men carna astrujantam razambi. Ni as no van kulakan tanan rian tsar, gas tsar, farani kant kitonja miakt, ampafanta konant fatan nipuroki, gas sikar. Arova ktiavos, tifok fifanga tifok dos com nangan se chatan jazok. Que na malazamento outra saíng, timanyun, mandun chacha mreharea fo, zato, timenga chakarazoko.
2: Na rireiren sasani, futun, ni sasan timafantatran lanzan, tel lanza lanzani fuku impit na matkan lele kumangik fo, ma vese tan fteva kwananzi. Ke tiaku za, tiaku ano, tiaku za reo de tiaku atsika sa tiara ni ana ta den fifanka tiafung si fanga zangan fiavana nga, mampiava katsika. Ke tiaku, maita gasim zara tsiki, Angatnya faliyanga, maravravu, ma itasur kam lanza tunt ma mindre miar kangatnya faoriyanga ketsariaku, ma agasena, na dem nya faza gas midika firi, ma menga tas midsitringa. Gase, asandrat na pelatang na farakulzenga tsiket tukuni indrega. Gase, asamangikan devuzun vola fani vola tsuma pi avang fa mamparitaka.
3: E gase,
2: tuang am nurumbatun fumbatsika, fa aza tutofa paska fa mtadin vera neka mana irenga. Azambidni tan razanga tan nofa lasa tsisilivenga nan tarana ke. Uvauran balan fa valnomba tsanimbani hasanga tukuny anarana ke. Azamataotra fa zagna arni no kotsagnampanao ny manitrindrina ny afa. Azamengatra karazagna mandomatratra mireha fa gasy.
3: Iakale.
0: Shota tompoko la, shota tompoko vavy.